ईप्सित तेतो देईल अग्नि अनंत हातानी। या इच्छेनं दशरथानं यज्ञाश्व सोडला। पुढे एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला। राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगानं यज्ञ मांडला। एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला आणि दुंदुभीसारख्या कणखरपण मधुर सादानं तो राजा दशरथाला म्हणाला, दशरथा

घेहे पायसदान। दशरथा घेहे पायसदान, तुझा यज्ञ मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान। दशरथा घेहे पायसदान, तव यज्ञाची होय सांगता, तृप्त जाहल्या सर्व देवता, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान। दशरथा घेहे पायसदान। श्री विष्णूंची आज्ञा म्हणुनी आलो मी हा प्रसाद घेऊनी, या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान। दशरथा घेहे पायसदान। करात घेही सुवर्णस्थाली, करात घेही सुवर्णस्थाली, दे राण्यांना क्षीर आतली, कामधेनुच्या दुग्धाहूनही ओजहिचे बलवान। दशरथा घेहे पायसदान। राण्या करतील पायस भक्षण, राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण, त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान। दशरथा घेहे पायसदान। प्रसवतील त्या तीनही देवी, प्रसवतील त्या तीनही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी, धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान। दशरथा घेहे पायसदान। कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मीही तुझ्या दर्शने, दे आज्ञा मजनृपा, दे आज्ञा मजनृपा, पावतो यज्ञी अंतर्धान। दशरथा घेहे पायसदान।